कोई न जाने तुमरा अंत ऊचे ते ऊचा, सगल समगरी तुमरा सूत्र तारी, तुम ते होए सो